रसिकमंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन AM2. रसिकमंडळी कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत पलाक्षी यांचे समुद्र वाजवत. ऐकूया बाप्पा आले, आस्वाद घेऊया.

0: ताई तो माझा पप्पा आहे, मी नाही देणार.
1: तो पप्पा नाही दिला तर आपलं दुकान कसं चालेल? आपल्याला विकावाच लागेल तो पप्पा.
0: नाही ना ताई, मी नाही देणार.
1: मला माहितीये तो तुझा पप्पा आहे, पण आज जर आपण हा पप्पा दिला नाही तर आपलं घर कसं चालेल?

0: रसिक मंडळी, हे भक्तिमय वातावरण चालूच ठेवूया एम टीवर. सोनाली यांच्याच मधुर आवाजात गणपती बाप्पाचं जय जयकार करूया, आस्वाद घेऊया.
1: माझ्या नाहेरी नसते गणपती.
2: अरे काकाकडे पण नसते.
3: ए बाला, कवर तर आले आपले. या वर्षी गणपती पण.

रसिकृतांनो, गुडिया चाल, तुम्ही ट्यून इन करत राहा एम टीवर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी अभय जोधपूरकर, सोनाली सोनामणी यांचे सुमधुर आवाज ऐकूया. चालतंय.

रसिक श्रोत्यांनो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळी यांची सुमधुर आवाज असणार आहे. पिरतीचे नाद कुला आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.